102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ शके 1948 अर्थात 25 जून 2026. यावेळी सकाळचे 5:57 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगलवाद्यांनी आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. काही क्षणातच हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाल यांना. शांताराम नांदगावकर यांच्या भक्तिगीताला संगीत आहे अनिल अरुण यांचं.

दामोदर शिरवळे यांचं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलत, प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं.

नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया आनंद शिंदे यांना. दामोदर शिरवळे यांच्या भक्तिगीताला संगीत आहे आनंद शिंदे यांचं.

0: रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही देशभक्ती रचना आत्ताच आपण ऐकलीत. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात विनय मिरासे यांच्या विचारांचा भाग दुसरा.
1: नमस्कार, मी विनय मिरासे. माझ्या

0: आजच्या चिंतनाचा विषय आहे काम देशाचं आणि स्वतःच. बसला कशाला आळशी बनायला, चल पुढे देशाचं काम करायला, असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे. दिसायला लठ्ठा तू अंगानं धट्टा, जेवायला पाहिजे तुला दही दूध मठ्ठा, काय झालं शेतावर जायला, अशा शब्दात महाराज या भजनात आळशी लोकांना खडसावतात. माणसाने आळशी असू नये, सतत कामात राहावं, उद्योगी राहावं, असा उपदेश अगदी प्राथमिक शाळेतील शिक्षकांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत मुलांना केला जातो. मुले उद्योगी राहावीत म्हणून त्यांना कामे सांगितली जातात. कामे न करणाऱ्या मुलांची मोठ्यांकडून कान उघाडणी केली जाते, ते योग्यही असतं, पण म्हणून मोठ्यांनी कामे करू नये असं काही आहे काय? उलट मोठ्या वयाच्या माणसांनी कष्टाची, श्रमाची, बुद्धीची व कौशल्याची कामे करून लहानांसमोर कष्टाचा आणि उद्योगीपणाचा आदर्श ठेवावा, पण असं फारसं होत नाही. अनेक मोठाल्या सांस्कृतिक कार्यक्रमात, महोत्सवात वा साहित्य संमेलनात झाडण्यापुसण्याची, काढण्या वाढण्याची व अन्य तत्सम कष्टाची कामे करायला मजूर पुरुष व मजूर स्त्रिया सांगितल्या जातात. कामे खूप असली तर अशी माणसे सांगणे वावगे नाही, पण थोड्या थोडक्या कामांसाठीही मजूर लावण्याची व कष्टाची कामे टाळण्याची मनोवृत्ती हल्ली वाढली आहे. पण दिवसभर सावलीत व ऐशोआरामात बसून कागदी घोडे नाचविणाऱ्या सुखाशिनांना काही थोडीफार कष्टाची कामे करावीशी का वाटू नये? अनेक जण आपल्याकडून श्रम होत नाही बुवा म्हणून ही कामे टाळतात, तर अनेक जण ही अशी कामे आपल्या तथाकथित उच्च पदाला, पेशाला, पैशाला व दर्जाला शोभत नाही म्हणून ही कष्टाची कामे टाळतात. गरज नसताना ही असे कामे करू नये, पण गरज असताना व शरीरश्रमाची सवय म्हणून ही थोडीफार कष्टाची कामे करायला काय हरकत? मोठाल्या प्रचंड इमारती, प्रचंड मोठाले पूल व प्रचंड विशाल काय धरणे बांधण्याचे काम करणारे मजूर रात्रंदिवस राबून रक्ताचे पाणी करून ही अजस्त्र अशी कामे करतात, पण त्यांचं नाव निशान कुठेही राहत नाही. एखादी इमारत व त्या इमारतीतील एखादी मोठी खोली दान देऊन बांधून देणाऱ्याचे नाव त्या इमारतीच्या व खोलीच्या बाहेरच्या भिंतीवर कोरून लिहिलं जातं, पण ती इमारत बांधण्यासाठी डोक्यावर रेती, माती, विटा, सिमेंटची टोपली वाहणाऱ्या श्रमिकांपैकी कुणाच्या नावाचा कुठेतरी उल्लेख असतो काय? अर्थातच नाही. आमच्या समाजात श्रमाला सत्कारण्याचा अजून पायंडा पडायचा आहे. मजूर काय, पैसे घेऊन कामे करतात, मग त्यांना काय सत्करायचं, काय त्यांचं कौतुक करायचं, असं यावर म्हटलं जाऊ शकतं. पण त्यावर असं म्हणता येईल की एखादा कर्मचारी, अधिकारी आपल्या नियमित कामांचा भरघोस मोबदला घेऊन काम करतो, पण तरीही त्यांना आपलं काम उत्कृष्टपणे, चोखपणे केलं तर आपण त्यांना सत्कारतोच ना, आदर्श कर्मचारी म्हणून त्याचा सत्कार करतोच ना. मग एखाद्या उत्कृष्ट श्रमकार्य करणाऱ्या, बिनचूक व चोखपणे ते काम राबवणाऱ्या मजुराला व श्रमिकाला सत्कारायला काय हरकत असावी? आदर्श श्रमिक व उत्तम मजूर म्हणून अशा श्रमजीवींना मंचावर बोलावून त्यांच्या श्रमाचा गौरव करणे अनुचित कसे होईल? पण असे न होता काम त्यांचे आणि मान आमचा असं होताना दिसतं. ताजमहाल कुणी बांधला या प्रश्नाचे उत्तर त्या काळातील मजुरांनी बांधला, त्या काळातील कारागिरांनी बांधला असे देणाऱ्या एका उमेदवाराला मुलाखतीतून बाद केल्या गेलं, नाकारलं गेलं असं मी कुठंसं वाचल्याचं आठवतं. कारण ताजमहाल हा बादशाह शहाजहान यांनी बांधला हे उत्तर मुलाखत घेणाऱ्याच्या मनात होतं. यालाच म्हणतात श्रमाची, कष्टाची व शरीरव्यथांची उपेक्षा व अवहेलना. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला आपल्या शेतात वर्षभर कष्ट करणाऱ्या श्रमजीवी महिलांचा साडी, चोळी व फराळ पदार्थ देऊन सत्कार करणारे आणि त्यांचे पाय धुवून त्यांचा पुष्पहाराने सन्मान करणारे माझ्या माहितीतले एक समाज कार्यकर्ते होते. पांडुरंगजी महल्ले हे त्यांचं नाव. आर्णी गावाजवळील गाझीपूर हे त्यांचं गाव. अशी माणसं समाजात असायला हवीत. समाजात श्रम करणाऱ्यांची संख्या वाढण्याबरोबरच श्रमांचा सन्मान व गौरव करणाऱ्यांची संख्या वाढायला हवी, तरच समाज अधिक उन्नत होईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण चिंतन या विचार मंथनाच्या कार्यक्रमात विनय मिरासे यांच्या विचारांचा भाग दुसरा ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी या दैनंदिन सदरात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती आपण ऐकू शकाल. वाचक स्वर आहे भावना कांबळे यांचा. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केला जाईल. दिनविशेष आपण ऐकू शकाल सकाळी 6:55, सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:40 सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात आणि याच कार्यक्रमाच्या उर्वरित रचना 8:40 प्रसारित होतील. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी ठीक 10 वाजता सकाळी 10:30 NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11 वाजता फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सादर करते आहेत राहुल कंगाले. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आणि त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केला जाईल.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:20 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:30 युवावाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सायंकाळी 6:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत विरुद्ध बांगलादेश संघादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान मँचेस्टर इथं खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सायंकाळी 7:30 किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात शेळीपालन याविषयी वकिलाबी शेख लांबू मुक्काम पोस्ट बिटरगाव बुद्रुक तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:00 महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत विरुद्ध बांगलादेश संघादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान मँचेस्टर इथं खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल. रात्री 9:00 महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत विरुद्ध बांगलादेश संघादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान मँचेस्टर इथं खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. तर श्रोते हो, असे असतील आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचे प्रसारण 102.7 MHz. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. वाचक स्वर आहे भावना कांबळे यांचा.

0: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, शेतीच्या विकासात बियाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्यस्थितीत विविध कंपन्यांच्या बियाणे विक्रीच्या जाहिराती देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा जाहिरातींना बळी जाऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. अशा परिस्थितीत योग्य बियाण्यांची निवड करणे हे जास्त महत्त्वाचे आहे, कारण पिकाचे उत्पन्न मुख्यतः बियाण्याच्या दर्जेवर आणि त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असते. पेरणीच्या मानसिक दबावाखाली तो बाजारात फसविला सुद्धा जाऊ शकतो. शेतकरी हा व्यापाऱ्यांचा बळी ठरू नये म्हणून शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करताना सावधानता बाळगली पाहिजे. आपल्या वातावरणात आणि जमिनीमध्ये कोणते पीक चांगले येऊ शकते याचा विचार करूनच बियाणे खरेदी करावे. शक्यतो ज्या वाणाची शिफारस आपल्या भागासाठी केलेली असेल तसाच तो किडींसाठी अथवा रोगांसाठी प्रतिकारक्षम किंवा सहनशील असेल अशाच वाणाची निवड करावी. ओलीत किंवा सिंचनाची व्यवस्था असल्यास त्या योग्य वाणाची निवड करावी. कोरडवाहू जमिनीसाठी जे वाण शिफारस केले आहेत अशाच वाणांची निवड करावी. त्याचबरोबर संबंधित पीक पद्धती तज्ज्ञांकडून समजावून घ्यावी. आपल्या परिसरातील कृषी विभागातील कृषी अधिकारी शास्त्रज्ञ यांच्यासोबत चर्चा करून नवीन तसेच सुधारित संकरित वाणाची माहिती घ्यावी. उत्तम प्रतीचे खात्रीशीर आणि नोंदणीकृत बियाणे विक्रेत्यांच्या दुकानातूनच खरेदी करावे. पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची माहिती करून घ्यावी. शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाचे संशोधन केंद्राकडे बियाणे उपलब्ध असेल तर तेथूनच ते खरेदी करावे. बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करू नये. तसेच कंपन्यांच्या जाहिराती वाचूनही बियाण्याची खरेदी करू नये. बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या बॅगवरील खून चिठ्ठी अगोदर तपासून घ्यावी. त्यावरील माहितीची खात्री केल्यानंतरच बियाणे खरेदी करावे. यामध्ये प्रामुख्याने पिकाचे नाव, जाती आणि प्रकार, बीज परीक्षणाची तारीख, बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाण्याची चाचणीची तारीख, बियाण्याचा वर्ग इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या खून चिठ्ठीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी. याशिवाय बियाण्यास कीड किंवा रोगप्रतिबंधक कीटकनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत. बियाणे खरेदीपूर्वी कोणत्या प्रकारचे बियाणे घ्यावे हे माहीत असणे आवश्यक आहे. बियाण्याचे प्रामुख्याने मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रत बियाणे असे चार प्रकार पडतात. जे शेतकरी बीज उत्पादन करीत असतील अशा शेतकऱ्यांनी ठराविक प्रकारचे बियाणे वापरणे गरजेचे आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली.
1: कृषीवाणी हा दैनंदिन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता भावना कांबळे यांचा. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणातच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोत्यांनो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
2: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला, तो साधारण 7 डिसेंबर 1987 दरम्यान, की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा. आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का, तर यामध्ये साधारण 1839 साली चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
1: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
2: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट्स किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं, याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो, म्हणजे या पदार्थांची नेआण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत, म्हणजे ॲक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत, या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत, तर त्यांनासुद्धा एक प्रकारे मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर, त्याच्यानंतर इतर काही जे महत्त्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत.
1: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये, ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.
0: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ही आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती, फळबागा, नद्या, विहिरी, झरे, देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं, देवराया, ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी, प्राणी, सरीसृप, कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे? तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. यामागची काही महत्त्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं, झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतंय आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतंय आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते. जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निनिया म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी, निसर्गप्रेमी, गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे, ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत. जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस, हिरवीगार जंगलं आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे, नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
0: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलेत. 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान संगीतकार, तसेच सुरांचा किमयागार आणि द प्रिन्स ऑफ मेलडीज म्हणून ओळखले जाणारे ते म्हणजे मदन मोहन. श्रोतेहो, आज यांची जयंती. यांचा जन्म 25 जून 1924 बगदाद, इराक येथे झाला होता. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील एक प्रतिभावान संगीतकार म्हणजे मदन मोहन. अतिशय भावोत्कट चाली देणारा हा संगीतकार गझल प्रांतातील बादशाह होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची अतोनात आवड होती. श्रोतेहो, लखनौमध्ये मदन मोहन यांची खरी जडणघडण झाली. बेगम अख्तर, सिद्धेश्वरी देवी, बरकत अली खान, इतर अनेक दिग्गजांची गाणी मदन मोहन यांनी भरभरून ऐकली होती. खरं पाहता त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण असे घेतलेच नव्हते, पण त्यांनी एकलव्यासारखे श्रवण भक्तीतून खूपच ज्ञान मिळवले होते. श्रोतेहो, फिल्मी दुनियेत मदन मोहन यांची सुरुवात एक गायक म्हणून झाली होती. 1948 शाहीन चित्रपटात मास्टर गुलाम हैदर यांचे संगीत होते आणि लता मंगेशकर यांच्याबरोबर त्यांनी 2 युगल गीते गायली होती. यानंतर ते संगीतकार एसटी बर्मन आणि श्याम सुंदर यांचे सहाय्यक झाले. त्यांना संगीत देण्याची पहिली संधी मिळाली 1950 आखे या चित्रपटात, पण चित्रपट काही फार चालला नाही. सुरुवातीची 5-6 वर्ष मदन मोहन यांची संघर्ष करण्यात गेली आणि त्यानंतरचा पहिला चित्रपट गाजला तो म्हणजे भाई भाई. या चित्रपटात सर्व गाणीही गाजली आणि मदन मोहन यांना प्रसिद्धीही मिळाली. श्रोतेहो, मदन मोहन हे अतिशय शिस्तप्रिय संगीतकार होते. स्वच्छता, टापटीप आणि वेळेवर हजर राहणे हे त्यांचे गुण होते. त्याचबरोबर हिंदुस्थानी वाद्याचा सुयोग्य वापर हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. ते सतारीचे विशेष चाहतेही होते. श्रोतेहो, त्यांना वो कोण थी, अनपढ आणि मौसम यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनाचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. अशा या प्रतिभावान संगीतकाराचा यकृताच्या आजाराने 14 जुलै 1975 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आलेला लैला मजनू आणि मौसम तुफान चालले, पण ते यश पाहण्याकरिता मदन मोहन आपल्यात नव्हते. श्रोतेहो, आजही त्यांची गाणी रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. अशा या ज्येष्ठ संगीतकाराची आज जयंती, त्यानिमित्ताने यांना विनम्र अभिवादन.

श्रोते हो, आत्ताच आपण दिनविशेष या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांच्या जयंतीनिमित्त लघुभाषण ऐकलत. लेखन आणि निवेदन होतं पूजा ब्राह्मणे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यावेळी सकाळचे 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: दिनविशेष या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांच्या जयंतीनिमित्त लघुभाषण ऐकलत. लेखन आणि निवेदन होतं पूजा ब्राह्मणे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
3: नॅक मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95-274-28-472.
4: सात सुरांची सरगम, आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम, आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार, आकाशवाणी यवतमाळ.
5: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
6: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
4: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम, आपकी पसंद. आपकी पसंद, श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम.

0: देखिए साईं बाबा तेरे हजारों हाथ, प्रतिदिन शाम 6:30 बजे
1: सिर्फ DD नेशनल पर, देश का पहला चैनल, देश का अपना चैनल।
2: एकदम स्वस्त आणि मस्त।
3: अहो काय स्वस्त आणि मस्त,
2: आकाशवाणीवरील जाहिरात ग।
3: हे मात्र खरे हो,
2: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात।
3: जाहिरात असो कशाची ही,
2: मग आत्ताच करतो संपर्क।
3: पत्ता माहित आहे ना?
2: होय तर, जाहिरात विभाग, आकाशवाणी, यवतमाळ।

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषीमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षाअखेरीस उर्वरित 25%

0: शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील एकंदर सौर कृषीपंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्राचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये TCS कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: यासंदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
0: परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागं घेण्यात आला आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमवलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुल या विषयावर विशेष परिसंवाद झाला. माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 साठीचा पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहेन गावाजवळील बंधारा वाहून गेला, यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये फगरवठार इथं 70 फुटी संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी, जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्ष अखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार

जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू वाचन।
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 आणि 12 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 25 जून। 25 जून हा दिवस भारताच्या इतिहासात संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जातो। 1975 याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली होती। त्याचबरोबर आजचा दिवस जागतिक नाविक दिन म्हणूनही पाळला जातो। याच दिवशी 1983 पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला गेला होता। 1918 छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला होता। त्याचबरोबर याच दिवशी 2000 मॅडम तुळसा यांच्या मेणाच्या पुतळ्याचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा ठेवण्याचं घोषित केलं होतं। 25 जून 1931 VP Singh हे भारताचे 7वे पंतप्रधान यांचा जन्मदिवस। त्याचबरोबर 25 जून 1924 याच दिवशी मदन मोहन अर्थात भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते यांचा जन्मदिवस। हे होते आजचे दिनविशेष। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी।
3: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
2: यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:25 होत आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास ठीक 7:25।

0: जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला, त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर खरंच जाडीवरती लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: हो, आता कसं झालंय की जाड होण्याची कारणं खरं खूपच हे झालेली आहेत. म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरिता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या आहेत, झोपण्याच्या पद्धती झाल्या आहेत, वागण्याच्या पद्धती झाल्या, या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं, ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी जे खाते तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल, तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल आणि मग त्याच्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर जर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायचे आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
0: बरोबर
1: ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी.
0: म्हणजे आपण योगा अभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाही आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो, पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतंय हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं?
1: हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट त्या आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेतनं साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिम्पल गोष्ट आहे, काहीच हे नाही आहे. एखादा व्यक्ती म्हणे नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेनमध्येच वाकायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल? समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर का त्या आसनामध्ये सांगितलंय की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे, तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
0: अच्छा.
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही. मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोटऱ्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे, किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा. जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाही आहे. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाचे थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाही आहे.
0: नक्कीच डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत, फास्ट फूडचा जमाना आहे सध्या. तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी?
1: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहितीये का. आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. मुळात योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये.

0: तर त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो? म्हणजे तीन टाईप्स असतात आहाराचे, सात्विक, राजसिक, तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसं दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट, तेलकट, मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा काय म्हणता येईल आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज्ड फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीज मधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळतं काही आहे गरम म्हणायला चहा आहे ते, तर ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साधं सात्विक जे अन्न आहे रोजच, म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
1: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास मदत करतं का?
0: निश्चितच. म्हणजे राग, लोभ, क्रोध, काय मद, मत्सर, सगळे हे जे षडरिपू आहेत या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करत. कसं आहे की आता छोटे छोट्या टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100 पर्यंत आकडे मोज,
1: उलटे आकडे मोज,
0: उलटे आकडे मोज, सरळ मोज, काय असेल. मुळात योगशास्त्राचं पालनच केलं. मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं, तर मग हे राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, मोह, माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना, तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक सांगा की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
0: योग म्हणजे कसं, मी जसं आत्ताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाही आहे, त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केलं पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे. गर्भावस्था फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सिव्ह करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला, म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला, त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
1: प्रशिक्षकाची गरज आहे
0: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत. मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे, त्या तर करू शकताच येतात, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा, हस्तमुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेने केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजेत. 6 अशा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत की नेती, धवती, नवली म्हणजे त्राटक आणि कपालभाती, बस्ती, ह्या सगळ्या
1: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात जे केलं जातं पंचकर्म ते टाळलं पाहिजे.
0: तसं योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते त्याला षटक्रिया म्हणतात.
1: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
0: हे खूपच उपयोगाचं आहे. हे क्लेन्झिंग आहे, म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना, आपली स्नान करतो, सगळ्या गोष्टी करतो ना, तर ती बाहेरची स्वच्छता आहे, बाह्य. आतमधली स्वच्छता, अंतशौच जे आहे ते कसं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धिक्रिया उपयोगाच्या आहे. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धिक्रिया करणार नाही ना, तोवर तुमच्या नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
1: अच्छा, पण ह्या शुद्धिक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील असं काही आहे का की त्यांनी नाही करायचं?

0: करायच्या.
1: हा असं काही नसतं, म्हणजे शुद्धिक्रिया सगळ्यांनीच नसतात करायच्या, ज्याला गरज असेल त्यांनीच करायच्या. म्हणजे एखाद्या स्थूल व्यक्ती असेल, एखाद्याला थोडक्यामध्ये कफाचे त्रास असतील ना, या टाईप कफ दोष जो आयुर्वेदात म्हणतात त्या टाईपमध्ये असतील ना, त्याच लोकांनी शुद्धिक्रिया करायची. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
2: पण ते ठरवायचं कसं आपण आतमधलं, तर शरीरातलं आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय, तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
1: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्याच्यानी तसं होतच नाही, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साथ देईल. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपने आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाही आहे तुमच्या शरीरात, मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेला आहे. मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही आता मला ह्या शुद्धिक्रिया केल्यानंतर, मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धवती ज्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमायला लागलेला आहे.
2: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर, तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राने सहक्षेपित केला. 102.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोतेहो मिश्र संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, पंकज उदास यांनी गायलेली गझल आत्ताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात.

श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीचा हा स्वर होता लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा. लैला मजनू चित्रपटासाठी गीत होतं साहिर लुधियानवी यांचं, तर संगीत मदन मोहन आणि जयदेव यांचं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया आनंद बक्षी यांची शब्दरचना मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. अमर अकबर अँथनी चित्रपटासाठी संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

जसपाल सिंग आणि कल्याणी मित्रा यांच्या युगलस्वरात गौहर कानपुरी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. सावन को आणि दो चित्रपटासाठी संगीत होतं राजकमल यांचं. श्रोते हो हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल. यावेळी सकाळचे 8:30 होत आहेत. काही क्षणातच राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: 8 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक. 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये प्रगती मंचाची 52वी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 4 राज्यांमधील रस्ते, वीज, मेट्रो तसंच रेल्वे क्षेत्रातील जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत टीबी मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी AIचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी NCC

छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार
धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकन

0: अवलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5-14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती US जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं US जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2-3 दिवसात दिल्ली, चंदीगढ, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक. 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकवित आहोत हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना. कार्यक्रमात ऐकूया दिल परदेसी हो गया चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांना. सावन कुमार यांच्या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात राकेश मलिक यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कही प्यार ना हो जाए चित्रपटासाठी संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं.
1: सुनो ना,
2: हाँ
1: सोच रहा

कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात संजय छैल यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9 वाजत आहेत. काही क्षणातच विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांना. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता श्रेया घोषाल यांचा.
1: जून नेशनल इनफर्टिलिटी जागरूकता का महीना है. इसी अवसर पर आइए सुनते हैं

विवेक काजरेकर यांनी संगीतबद्ध केलेलं वैभव जोशी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता वैशाली सामंत यांचा. आणि श्रोते हो, याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTद्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक. निवेदन आणि निर्मिती सहाय्यक आहे राहुल कंगाले यांचं आणि सादर करते आहेत विलास गजभिये.

0: टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
2: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: हेलो रसिक।
4: हेलो।
3: हेलो,
4: नमस्कार सर।
3: नमस्कार, बोला कौन बोलत है?
4: मी पिंपरी शहरी तालुका निवासी भाऊ सामना सर बोलतो। खूप दिवस झाल्यानंतर।
3: हा बोला, खूप दिवसानंतर बोलणं होतंय आपलं, बोला।
4: आपण कोण आहे सर?
3: मी राहुल कंगाले बोलतोय, बोला।
4: छान आहोत का म्हणलं?
3: अच्छा अच्छा अच्छा, बोला।
4: मला गीत ऐकायचंय।
3: कोणतं गीत ऐकायचं तुम्हाला?
4: चित्रपट आहे निखारे।
3: निखारे मराठी चित्रपट?
4: हो हो।
3: निखारे चित्रपटातील कोणतं गीत ऐकायचं आहे मग तुम्हाला?
4: आबाळाला सपान पडलं प्रीतीचं पडलं प्रीतीचं पडत। हे गीत आहे का सर?
3: अरे वा, खूप छान आवाज आहे तुमचा।
4: मी रेडवर गातो, भजन कीर्तन करतो।
3: अच्छा, भजन कीर्तन पण करता तुम्ही?
4: हो हो, वारकरी संप्रदाय।
3: अच्छा, वारकरी संप्रदाय।
4: हो हो।
3: बरं, हे गीत तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाला ऐकायचं आहे?
4: आमच्या सर्व घरातल्या आईनांच्या मान घरच्याला ऐकायचं आहे। आज शेचंदन चंदन सुरेखा ताई गजे राजेंद्र भाऊ मिसाळ।
3: अच्छा,
4: आपण सर्व मी ऐकू हे गाणं।
3: अच्छा अच्छा, बरं तुम्ही
4: गावाकडल्या खांबाली?
3: हो नक्की नक्की। बरं, तुम्ही भजन कीर्तन व्यतिरिक्त अजून काय करता मग?
4: भजन कीर्तन करतो, प्रवचन पण करतो।
3: प्रवचन सुद्धा करता तुम्ही?
4: हो हो।
3: अरे वा। बरं, तुमच्या सर्वांसाठी ऐकवित आहोत निखारे चित्रपटातील हे गीत।
4: धन्यवाद सर,
3: कॉल केल्याबद्दल धन्यवाद।
5: आभाळाला सपान सखे हे आभाळा।

0: हेलो रसिक।
1: हेलो।
0: हाँ बोला।
1: हाँ, यवतमाळ हिंगण घाटवरून बोलत आहो।
0: अच्छा, हिंगण घाटवरून बोलत आहात आपण। सर्वात पहिले तुमचं नाव सांगा ना।
1: शंकर डहाके बोलत आहो सर।
0: शंकर डहाकेजी, बोला।
1: हो, आपले गाणं ऐकायचं होतं।
0: हाँ, गाणं कोणतं ऐकायचं आहे म्हटलं?
1: सारे शिकवे गले बुला के कहो, आजाद देश के गुलाम पिक्चरचं नाव आहे। हा, अनुराधा पौडवाल, मोहम्मद अजीज सर।
0: नाही, चित्रपट कोणता आहे म्हटलं?
1: चित्रपट आझाद देश के गुलाम।
0: बरं, काय करता सर तुम्ही?
1: माझं सर हे धान्य खरेदीचं काम आहे।
0: अच्छा,
1: हो, आणि मला गाणे ऐकायचा छंद आहे,
0: हां,
1: आणि एक पोहायचा छंद आहे। जो आता मी योगा केला होता 21 तारखेला,
0: हां
1: विश्व
0: हां
1: योगा दिवशी।
0: अच्छा
1: तुमच्या 22 तारखेला पेपरला वगैरे आहे, देशोन्नती, लोकदूत, दैनिक भास्कर आणि टीव्ही चॅनलला पण न्यूज आहे।
0: अरे वा, खूप छान।
1: हो, मी पाण्यावर योगा करतो। जे जमिनीवर जे करतात ना, ते मी पाण्यावर करतो। लोम विलोम अन्य जे योग आहे सर्व।
0: अच्छा, बरं, हे तुम्ही कुठून शिकलात नेमकं?
1: योगा मी लहानपणापासून, वयाच्या 11 वर्षापासून माझ्या गावामध्ये तलाव, आणि मग हिंगणघाटला राहायला आलो 84 पासून, तर मग आम्ही नदीवर जायचं।
0: अच्छा, म्हणजे तुम्हाला ही लहानपणापासूनच आवड आहे?
1: लहानपणापासून छंद आहे।
0: बरं, हे जे गीत ऐकायचं आहे तुम्हाला, ते कोणाकोणाला ऐकायचं आहे या व्यतिरिक्त?
1: हा, माझे मित्र आहे, माझी मिसेस आहे रंजना डहाके, मामी जया राऊत आहे, लता राठोड, छाया जिकार, संध्या येलेकार, दीपकजी भरणे, आणि माझे मित्र आहे अनिल, विजय, शैलेश, कमलेश,
0: अच्छा,
1: यांना सर्वांना ऐकायचं आहे। त्यांना खूप, आणि मी कारमध्ये नेहमी आकाशवाणीचे गाणे ऐकत राहतो।
0: अरे वा, खूप छान। बरं, तुमच्या सर्वांसाठी ऐकवित आहोत तुमच्या पसंतीचं हे गीत, ऐका तर।
1: धन्यवाद।

0: हॅलो रसिक.
1: हॅलो.
0: हा बोला बोला, कोण बोलत आहात आपण?
1: सर मी राजगुरु शिंदे बोलतो, नांदगाव फंडेश्वरून.
0: राजगुरु शिंदे?
1: हा नांदगाव फंडेश्वरून.
0: हा बोला.
1: सर मला गाणं ऐकायचं होतं हॅलो रसिक मध्ये.
0: हा बोला ना, कोणतं गीत ऐकायचं तुम्हाला?
1: सर आम्ही, सर आमचा फर्निचरचा व्यवसाय आहे सर. आमच्या गेल्या 10-15 वर्षापासून आमचा FM आहे. आम्ही FM, आमचं काम चालू असते आणि FM चालू असते. तुमचे सर्व कार्यक्रम, रामटेके सर्व त्यावेळेचे, त्यावेळेचे सर्व आम्ही कार्यक्रम ऐकत आणि आम्ही तुमचे श्रोते आहे.
0: अच्छा, म्हणजे खूप जुने श्रोते आहात आपण.
1: हा खूप जुने श्रोते आहे सर. आम्ही त्या पावसाची वाट चालू सर आमच्या इकडे, आमच्याकडे पाऊस वगैरे काही आहे नाही.
0: बर, तुमच्या शॉप व्यतिरिक्त अजून काही मग तुम्ही करता का? मग
1: माझं फर्निचरचं शॉप आहे आणि फर्निचरचं बाहेर जाऊन काम करतो, बाकी तर काही नाही आहे. बाकी चालते आपली सर्विस, समाजसेवा.
0: अच्छा, समाजसेवा करता तुम्ही?
1: हा, इंटेरियर फर्निचर वगैरे चालते आणि समाजसेवा चालते कामासोबतच. हा, आणि सर माझ्यासोबत आहे माझे वडील आहे ज्ञानेश्वरराव शिंदे, माझी पत्नी आहे पूजा शिंदे, माझा मुलगा संघर्ष शिंदे, माझी मुलगी आहे सानवी शिंदे, माझा मोठा भाऊ आहे किशोर शिंदे. खूप मोठा परिवार सर आमचा.
0: बरं, नाव घेऊ शकता तुम्ही सर्वांचं?
1: हो काय, माझा भाऊ आहे राम शिंदे, किशोर शिंदे, श्याम शिंदे, आणि माझे पुतणी पण आहे साहिल शिंदे, आदित्य शिंदे, सम्राट शिंदे,
0: अच्छा
1: रुद्र शिंदे, शैलीन शिंदे, आणि समस्त माझा शिंदे परिवार आहे आणि माझे मित्रमंडळी आजूबाजूचे सर्व.
0: खूप मोठा परिवार आहे तुमचा सर.
1: हो, आमचे सर आम्ही 4 भाऊ आहे आणि आमचा परिवार आजही एकत्रच आहे. या कालावधी, या कालखंडात एकत्र राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सर.
0: आताच्या म्हणजे काळामध्ये अशी परिस्थिती दिसत नाही सध्या.
1: नाही सर, आहेच नाही. आणि सहज कुटुंब असल्यामुळे कसं आहे, आम्ही 4 भाऊ आणि 4 आमच्या वहिनी, आमची आई, अशा 5 महिला आणि आम्ही पूर्ण आमचा 20 जणांचा परिवार आहे आमचा.
0: अच्छा अच्छा.
1: मला गाणं ते नाही काय, हम पिक्चर मधलं एक दुसरे के साथ हम.
0: हम चित्रपटातील गीत ऐकायचं?
1: हम चित्रपटातील है तैयार हम.
0: तुमच्या सर्वांसाठी ऐकवित आहोत हम चित्रपटातील गीत. ठीक आहे,
1: ओके सर, धन्यवाद.
0: कॉल केल्याबद्दल धन्यवाद.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हॅलो रसिक.
4: हा हॅलो रसिक, नमस्कार आकाश. आणि
3: हा बोला सर, कोण बोलत आहात आपण?
4: सर मी कांदिवली मुंबईवरून अनिरुद्ध भातखंडे बोलतोय.
3: भातखंडेजी.
4: भातखंडे.
3: हा बोला. हॅलो.
4: मला तो रसिक आवडतो म्हटलं, आता बरेच दिवस झाले म्हटलं फोन करूया म्हटलं, प्रयत्न तरी करूया.
3: नाही नाही, चांगला प्रयत्न केला तुम्ही.
4: म्हणजे ते प्रत्येक केंद्रात असे फोन फरमाईश कार्यक्रम असतात, तिथे वेगवेगळ्या ऐकायला मिळतात, वेगवेगळ्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आणि वगैरे पण माहिती मिळते ना.
3: हो हो बरोबर.
4: सर आपण कोण बोलताय सर?
3: मी राहुल कंगाले बोलतोय.
4: भेट होते याच्यावर. हो म्हणजे माझं तुमच्याशी पहिल्यांदाच बोलणं होत आहे.
3: हो हो बरोबर.
4: हा तर मला एक गाणं द्यायचं होतं सर.
3: सांगा ना.
4: तर मी तुम्हाला दोन गाणी सुचवतो, आता त्यातलं तुम्हाला ते असेल ते शक्य असेल ते बघा.
3: बोला ना.
4: हल्लीच गेल्या आठवड्यात प्रसाद सावकर यांचं दुःखद निधन झालं. म्हणजे वयस्करच होते. तर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाट्यगीत लावा.
3: यांचं नाट्यगीत ऐकायचंय तुम्हाला?
4: हा नाट्यगीत प्रसाद सावकर यांचं.
3: अच्छा.
4: हा तर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ, कारण आता गेल्याच आठवड्यात त्यांचं दुःखद निधन झालं.
3: हो बरोबर.
4: हा तर प्रसाद सावकर यांचं आवाजातलं नारायण रामा रमणा किंवा मग आणखी कुठलंही सावन घन घन गे ते पण चालेल.
3: हा चालेल ना.
4: आता तोपर्यंत मला थांबावं लागेल.
3: हो
4: आता.

0: महिन्यांनंतर फोन करायचा सर?
1: दोन महिन्यानंतर तुम्ही कॉल करू शकता. बरं, तुम्हाला हे जे गीत ऐकायचं आहे बरं, ते कोणाकोणाला ऐकायचं आहे?
0: ते गाणं ऐकायचं आहे पत्नी उषा भातखंडे, अश्विनी भातखंडे.
1: अच्छा बरं सर,
0: कॉल बोलून
1: हो, मला पण खूप आनंद झाला सर तुमच्याशी बोलून.
0: नाव काय बोलत परत एकदा सांगा म्हणजे मला लिहून ठेवता येईल.
1: माझं नाव आहे राहुल कंगाळे.
0: राहुल कंगाळे?
1: हा हा
0: हा, म्हणजे ठीक आहे ठीक आहे. तर यवतमाळ आहे ना आपल्याला माहिती, विदर्भातले आपले काहीतरी तिकडे कापूस, म्हणजे कापूस वगैरे भाग आहे ना तो, कापूस तिकडे
1: बरोबर आहे.
0: आणि अंदर फार काळा असेल,
1: यंदा
0: उन्हाळ्यानं होरपळून टाकलाय.
1: हो हो हो.
0: तसा पाऊस नाही अजून सुद्धा, आता काल जरासा पडला, आज जरा पडला.
1: अच्छा, म्हणजे तुमच्याकडे पाऊस आलेला आहे सध्या?
0: जरासा जरासा, म्हणजे पावसाच्या दिवसात जसा पाऊस पडतो तसा अजून पाऊस नाही पडलेला आहे.
1: अच्छा,
0: हा हा, पावसाच्या दिवसात जसा पडतो ना तसा पाऊस, अजिबात पाणी वाहून वगैरे असं दिसलेलंच नाही.
1: बरं सर, तुमच्या पसंतीचं हे गीत आम्ही ऐकवित आहोत.
0: ओके, धन्यवाद मनपूर्वक बोलल्याबद्दल.
1: हो धन्यवाद,
0: आणि बसू द्यावा ही विनंती.
1: हो हो नक्कीच, आणि हॅलो रसिक मध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद.
0: ओके ओके, धन्यवाद धन्यवाद.

0: दीपक बर्नेजी बोलाय.
1: हा, जगत मंदिर पासून.
0: हा हा, बोला ना, बोला.
1: हा, तर मला गाणं ऐकायचं होतं सर.
0: हा बोला ना, कोणतं गीत ऐकायचं?
1: हा, हे मला जानवर मधलं ऐकत होत सर.
0: जानवर चित्रपटातील गीत ऐकायचं?
1: हो, जानवर मधलं ते पापा मा मा मीर मा.
0: अच्छा अच्छा. सर तुम्ही काय करताय यवतमाळ मध्ये नेमकं?
1: हा, यवतमाळ म्हणजे सर मी डोळ्यानंदन आहो. तेव्हा मी डोळ्यानंदन आहो.
0: अच्छा. मला वाटतंय आपलं याच्या आधी पण म्हणजे बोलणं झालेलं आहे, बरोबर ना?
1: हो, सात एप्रिलला लावला होता फोन मी.
0: अच्छा अच्छा. सात एप्रिल,
1: सात एप्रिल जितेंद्राचा वाढदिवस होता.
0: हा हा.
1: हा, तिथेच लावला होता सात एप्रिलला. तर माझ्यासमोर गाणं ऐकायला आहे सर.
0: हा, नक्की सांगा ना.
1: माझी पत्नी आहे रंजना दीपक भरणे.
0: हा.
1: माझी मुलगी आहे रेशमा आशिष निनावे.
0: हा.
1: लाईनी मुलगी आहे पूजा पूजा सागर हरसे.
0: अच्छा.
1: माझे माझे बहिणी आहे सर रंजना डहाके.
0: हा.
1: आणि शंकर डहाके. लता लताबाई राठोड.
0: अच्छा.
1: धीरज राठोड. आणि हॅलो, एक छोटा नातू आहे माझा इथं चिकू चौहान सर.
0: अच्छा अच्छा. मग नातू तुमचं तुमच्या सोबतच आहेत का सध्या?
1: हो, आमच्या सोबत आमचा नातू चिकू चिकू चौहान.
0: अच्छा.
1: हो, एवढा गाणं ऐकायचा सर आम्हाला.
0: अच्छा, तो सुद्धा गाणे ऐकतो का मग?
1: हो हो, तो ऐकायचा सर माझा. मी आता एफएम माझा सुरूच राहते, तर ऐकते तो गाणे. गाणे लागलं म्हणजे नाचत नाचते सर तो.
0: तर भरणेजी, तुमच्या पसंतीचं हे गीत ऐकवित आहोत.
1: हो, ठीक आहे सर, धन्यवाद सर.
0: आणि हॅलो रसिक मध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCOM, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ, NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर 95274 28 472.
2: हॅलो रसिक.
3: हॅलो रसिक.
2: हा बोला.
3: हॅलो.
2: हा बोला ना.
3: हॅलो. हा सर, हॅलो रसिक.
2: हा आवाज येतोय आता?
3: हा सॉरी.
2: हा बोला बोला.
3: गाणं ऐका ना तुम्ही.
2: सर्वात पहिले तुम्ही तुमचं नाव सांगा. हॅलो. हा बोला ना.
3: गाणं ऐका ना तुम्हाला.
2: हा सांगा सांगा, नाव सांगा तुमचं.
3: राहुल मोहोड.
2: राहुल मोहोड.
3: हा निमगवान चांदूर रेल्वे इथून बोलताय.
2: बोला सर.
3: हॅलो.
2: हा बोला ना.
3: गाणं ऐकत होतो सर.
2: हा बोला बोला, कोणतं गीत ऐकायचं आहे तुम्हाला?
3: पाण्या पड रे पाण्या.
2: अच्छा, पावसावरील गीत ऐकायचं आहे.
3: हा लोकगीत आहे. कर पाणी पाणी हे गाणं ऐकत होतो.
2: अच्छा अच्छा. हा हा. बरं, काय करता सर तुम्ही चांदूर रेल्वेला?
3: मी सर शिलाई काम करतो.
2: अच्छा,
3: टेलरिंग काम.
2: टेलरिंग व्यतिरिक्त अजून काय करता का मग तुम्ही? तुमचा मेन म्हणजे महत्वाचा हाच बिझनेस आहे तुमचा? बरोबर ना? बर बर सर, हे गीत कोणाला ऐकायचं आहे तुमच्या व्यतिरिक्त?
3: सर मला ऐकत आहे माझा मुलगा आहे स्वयं राहुल मोड, माझी पत्नी आहे दीपिका राहुल मोड.
2: हा. आणि मित्रपरिवार?
3: आणि मित्रपरिवार.
2: सर तुमच्या सर्वांच्या पसंतीचं हे गीत ऐकवित आहोत. ऐका तर मग.
3: धन्यवाद.

0: हेलो रसिक।
1: हेलो नमस्कार सर।
0: हाँ नमस्कार बोले।
1: हेलो रसिक। हाँ नमस्कार सर। नमस्कार।
0: हाँ बोला नमस्कार।
1: डोंगरगाव मोहन नार बोलते म्हणल। डोंगरगाव तालुका जिल्हा अकोला डोंगरगाव।
0: अच्छा अच्छा बोला।
1: काही नाही आज सर फोन लावला तुम्हाला अडचणीला खूप दिवसाचा।
0: सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं नाव सांगा।
1: सगळ्यात पहिले माझं नाव आहे मोहन नेवारेजी।
0: मोहन नेवारेजी बोला सर।
1: काही नाही गाणे ऐकायचं आपल्याला फोन लावला। सगळ्यात प्रथम फोन लावला आपल्याला खूप दिवसानंतर फोन लावला।
0: अच्छा भरपूर दिवसानंतर लावला तुम्ही।
1: तरी मला 2 महिने झाले लावला फोन।
0: अरे वा खूप छान।
1: हो हा पहिलाच कॉल आला। प्रथम माझा पहिलाच कॉल आपल्या आकाशवाणीला।
0: म्हणजे यवतमाळ आकाशवाणीला पहिला कॉल आहे बरोबर।
1: हो कारण की मी असे कार्यक्रम ऐकतो आपली याच्यावर ॲपवर।
0: हा हा
1: तर कॉलिंग मध्ये आज माझा पहिलाच कॉल आहे आपल्याला।
0: बरं यवतमाळ आकाशवाणी व्यतिरिक्त अजून कोणती आकाशवाणी ऐकता का तुम्ही?
1: अकोला आकाशवाणी।
0: अच्छा अच्छा
1: धुळेला आपले सर्वच मनोरंजन कार्यक्रम सर्वच ऐकतो मी सर्व याच्यातले।
0: बरं आकाशवाणी केंद्र तुम्हाला तिथे ऐकायला येते का मग?
1: हो यापर सर तुमचं सुष्टुप्रसारण यापर ऐकू येते ना आमचे मोबाईलमध्ये।
0: हो नक्कीच।
1: हा मोबाईलमध्ये सर मोबाईलमध्ये ते ऐकू। मोबाईलमध्ये कोणतंही कुठूही केव्हाही आपण केव्हाही ऐकू शकतो।
0: हो बरोबर आहे। बर सर तुम्हाला गीत कोणतं ऐकायचं आहे?
1: आज गीत ऐकायचं सर जी मला प्यासा सावन मधला आहे।
0: प्यासा सावन
1: मेघारे मेघारे
0: मेघारे। पावसावरील गीत ऐकायचंय तुम्हाला?
1: हो पावसावर कारण की पाऊस येऊन राहिला ना खूप।
0: म्हणजे परिस्थिती काय पावसाची तुमच्याकडे? सध्या पाऊस पडला का तिकडे तुमच्याकडे?
1: नाही सर पाऊस नाही सध्या इकडे आमच्याकडे पाऊस नाही सगळं ऊनच तपून राहिलं।
0: हो का म्हणजे तुम्ही पावसाची वाट बघत आहात मग?
1: हो
0: बरं सर तुम्ही काय करता सर तुम्ही?
1: सर मी इलेक्ट्रिशियन आहे।
0: अच्छा इलेक्ट्रिशियन आहात तुम्ही।
1: हो
0: अरे वा संदीप नाही काय? अरे इलेक्ट्रिशियन मध्ये नेमकं तुम्ही काय करता मग नेमकं? म्हणजे
1: इलेक्ट्रिशियन मध्ये लाईन फिटिंग आपलं सर्व घरातलं अंडरग्राउंड वायरिंग वगैरे सर्व।
0: अच्छा वायरिंगचे म्हणजे घरातील सर्व काम करता तुम्ही?
1: हा घरातलं सर्व।
0: अच्छा
1: सर्व घरातले सर्व घरातले कामे।
0: बरं बरं बरं हे गीत तुम्हाला ऐकायचं आहे ठीक आहे।
1: हो
0: बरं हे तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाला ऐकायचं आहे गीत?
1: सर पहिल्यांदा आपल्याला।
0: हा बोला ना।
1: त्याच्यानंतर आमचे पद्मा नेवारेजी विशाल नेवारेजी गजानन साळोकरजी अशोक देशमुखजी राजमो हिवळरजी असे आमचे ग्रुप आहे आमचे।
0: अच्छा अच्छा
1: सर हे केव्हा आणि केव्हा ऐकायला भेटेल आपल्याला?
0: हा कार्यक्रम तुम्हाला गुरुवारी सकाळी 11 वाजता ऐकायला मिळेल। हा कार्यक्रम
1: 11 ते 12 नंतर।
0: हो नक्की। हो हो
1: ठीक आहे धन्यवाद। माझा पहिलाच कॉल आपला आमचा पहिलाच कॉल तुम्ही उचलला त्याच्याबरोबर आपले खूप खूप धन्यवाद सर।
0: आणि तुमचे खूप खूप आभार कॉल केल्याबद्दल।
1: हो धन्यवाद सर। मला वाटलं लागतच नाही का लागला आपण मुलीला फार आनंद झाला मला।
0: हो हो तर सर तुमच्यासाठी ऐकवित आहोत हे गीत ऐका तर मग।
1: ठीक आहे धन्यवाद सर
0: कॉल केल्याबद्दल। धन्यवाद।

0: हेलो रसिक।
1: हेलो रसिक
0: हाँ बोला, कौन बोला था अपन?
1: जयश्री पांडे बोलते हैं सर। मैं
0: हाँ बोला ना।
1: अपन कौन बोलता है?
0: मैडम मी राहुल कंगाले बोलतो आहे।
1: हो का, तुमचं प्रसारण ऐकत असते मी। छान असतात गीतं, नवीन नवीन असतात सगळे।
0: अरे वा, खूप छान। मैडम तुम्ही कुठून बोलत आहात आपण?
1: मी यवतमाळवरून बोलते आहे सर।
0: अच्छा, काय करता मॅडम तुम्ही?
1: मी शिक्षिका आहे।
0: अच्छा, हॅलो, आवाज येतोय माझा?
1: आवाज येतोय व्यवस्थित? आज गीत ऐकायचं होतं मला।
0: हाँ बोला ना मॅडम, कोणतं गीत ऐकायचं आहे तुम्हाला?
1: नेहमी आमच्या पसंतीचं गीत लावता, आज तुम्हाला कोणतं गीत ऐकायला आवडेल?
0: माझ्या पसंतीचं गीत ऐकायचं आहे तुम्हाला?
1: हां, मला तुमच्या पसंतीचं ऐकायचं आहे।
0: बरं, तर नक्कीच माझ्या पसंतीचं गीत तुम्हाला ऐकवतो।
1: चालेल,
0: तुम्हाला
1: माझ्यासोबत आणखीन ऐकायचं नावं घेऊ शकते सर?
0: हाँ घेऊ शकता ना, बोला।
1: माझे सासरे आहेत सुधाकर पांडे,
0: हाँ
1: माझे यजमान आहेत गिरीश पांडे,
0: अच्छा,
1: मुलगा सुघोष पांडे,
0: हाँ
1: आणि समस्त पांडे परिवाराला हे गीत तुमच्या पसंतीचं ऐकायचंय।
0: हो नक्कीच, चला तर ऐकूया माझ्या पसंतीचं गीत तुमच्यासाठी।
1: धन्यवाद सर।
0: आणि आकाशवाणीमध्ये कॉल केल्याबद्दल

श्रोते हो हॅलो रसिक, हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते हो हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकता. श्रोते हो आमचा फोन नंबर आहे 0723224546. श्रोते हो नंबर पुन्हा एकदा ऐका, 0723224546. या फोन क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता 2:30 ते 3:30 या वेळेत. श्रोते हो तेव्हा राहुल कंगालेला आजच्या या कार्यक्रमातून रजा घेण्याची अनुमती द्यावी. नमस्कार.

हॅलो रसिक, हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं राहुल कंगाले यांचं आणि सादरकर्ते होते विलास गजपिये. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. काही क्षणातच वनिता मंडळ आणि त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. मैत्रिणींनो, जगातील जवळपास 90% व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो, ज्यामध्ये अन्नधान्य, औषधं, इंधन आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होत असतो. हे आपलं काम नाविक अथक प्रयत्नांनी पूर्ण करतात. आपलं कुटुंब आणि घरापासून अनेक महिने हे नाविक लोक दूर राहतात. समुद्रातील खराब हवामान, समुद्री चाच्यांचा धोका, सागरातील बदलती कठीण परिस्थिती या सर्वांचा अत्यंत धैर्यानं सामना करत ते आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये या नाविकांचं योगदान फार मोठं आहे. नाविकांच्या या अभूतपूर्व कार्याचा गौरव करण्याच्या आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आज म्हणजे 25 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नाविक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खलाशी आणि खलाशांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या समर्पणाचा गौरवही करूयात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर मैत्रिणींनो आता वनिता मंडळ कार्यक्रमात आपण वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे, तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते, मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी आणि विषय आहे लेट्स टॉक, चला बोलूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगुज या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील? तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की कलह होतात आहे, शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत, आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, लेट्स टॉक चला बोलूया हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिता ताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरंय.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही.

0: 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला तर मग ते वर्षोनवर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटाच्या प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करावला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटनी सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं आणि याच्यामध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
1: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात हो ना, म्हणजे पती पत्नी मध्ये असू शकतात,
0: भावा भावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको. तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो. याचे खूप मदत होते आणि एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो. समुपदेशकाच्या समुपदेशनाने एक नवा दृष्टिकोन कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशक देऊ शकतो.
1: खरंच आहे सरिता, ते आपण एक समुपदेशक आहात तर जेव्हा कौटुंबिक वाद शिगेला पोहोचतो तेव्हा लोक तुमच्याकडे कशी येतात आणि कोणत्या प्रकारची लोक येत असतात?
0: जास्ती करून वैवाहिक किंवा कौटुंबिक कलहाचे लोक जे असतात जे त्याच्यातून जात असतात ते आमच्याकडे येतात. सगळ्यात पहिले ते प्रकरण आधी भरोसा सेलमध्ये जातं किंवा महिला मंडळात जातं आणि मग तिथून आमच्याकडे त्यांना पाठवल्या जातं.
1: अच्छा,
0: तर इथे सगळ्या प्रकारचे लोक येतात, म्हणजे 6 महिने लग्नाला झालेले आहे, 2 महिने लग्नाला झालेले कुटुंब किंवा कपल, किंवा 18-18 वर्ष सुद्धा लग्नाला झालेले असे कपल आमच्याकडे येतात, किंवा बहीण भावंडांमध्ये कलह सुरू आहे तर ते लोक पण आमच्याकडे येतात. म्हणजे सर्व प्रकारचे कौटुंबिक जे वाद आहे ते सर्व लोक आमच्याकडे येतात.
1: अच्छा, जेव्हा कौटुंबिक वादातून निर्माण होणारी जी ही भांडणं आहेत, जी पती पत्नी आहे किंवा सासू सून आहे किंवा भाऊ भाऊ असतात, तर काय कारण असू शकतात म्हणजे तुमच्या अनुभवानुसार?
0: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादाकरता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं. पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसतं कोणास्तव, तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण त्यांच्या लग्न नंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे आजकाल. म्हणजे मुलींना मी पाहिलं आहे माझ्या अनुभवाने, त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्रच राहायचं आहे जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना, आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं. आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतींनी जर ती ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
1: खरंच. बरं, मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात तेव्हा तुमची पद्धत काय असते म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद सोडवण्याची?
0: आम्ही काय करतो की आमचं एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो. आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो आणि प्रकरणात समाविष्ट, म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती. आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर

0: मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
1: बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जातं.
0: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही. आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो. कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्या कडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबईहून वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात. आजकाल खूप कोऑपरेट करतात कारण कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
1: खरंच आहे, कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान
0: असतं. आणि नुसतं कुटुंबाचं नाही, जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होरपडल्या जातात. कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन जातात. आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपल पैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे, म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात आम्हाला. दुसरा पार्टनर पण येतो.
1: अच्छा, सरिता ताई, लेट्स टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पतीपत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो. आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
0: बरोबर,
1: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच. पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना.
0: बिलकुल, ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघ जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो. तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो. कारण की कधी एसी कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आत्ताच लग्न झालंय तर आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे. पण तो इतका थकलेला असतो, मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो. कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इव्हन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडीशी पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे. आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते, तर तू तिला कधीतरी ने, हवं तर थोडा वेळा करता नाही पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच आहे.
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि साय

0: त्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इव्हन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडीशी पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते तर तू तिला कधीतरी ने, हवं तर थोडा वेळा करता नाही पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिताताई, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्या आहेत. तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगणार?
1: मला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं आणि तो फूल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोटा छोटा म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोडाशा गोष्टीने तिच्या सासूशी वाद होत असेल. आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण तापायचं, नवराही चिळून जायचा. त्याला कळायचं नाही की मी बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ, पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं तरी घरातल्या मोठ्या आहे आणि इतके वर्ष त्यांनी हे कुटुंब घेतलेला आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे, तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाघ आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये. त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्यांनी तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे, हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले. आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं मन जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते, पण सासूची खूप वाद होते. कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं. म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर, इथपर्यंत वेळ गेली होती. पण 3 सेशनमध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात, पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने. आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो 1 महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा.

0: हे पण आम्हाला बघायचं असतं. कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही, तर एक महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय. जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
1: खरंच आहे सरिता ताई, चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर पुढे काय प्रोसिजर आहे मग?
0: खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केल्या कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं समजवलं तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो. आणि ते काम जे वर्षोनुवर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
1: अच्छा.
0: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांचा जो वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का? तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही केलेली आहे की त्या वकिला आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे. म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
1: अच्छा. ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सला जाते.
0: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी
1: कठीण
0: अशक्य वाटतं. म्हणजे आणि दोघही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खाऊ पण नको पण मला घटस्फोट हवाय.
1: अच्छा.
0: इथपर्यंत त्यांचं वाद गेलेले असतात आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही. कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे. म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळीच कडे त्याचं प्रमाण खूप आहे. तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्युज खूप जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही
1: पर्याय
0: उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलंय की जबरदस्ती तुम्ही करू नका, कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली पुन्हा व्हायलेंट झाला तर ते हानिकारकच आहे.
1: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता?
0: हो, नवीन लग्न झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर लागतीलच ऍडजस्ट करायला आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडस सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची वृत्ती आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं केव्हाही फायद्याचंच राहील.
1: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं.
0: आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून आर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला. कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमच्या संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोन मध्ये सांगतो या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात तर ते हेल्दी होऊ शकतात. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो
1: आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ.

0: शकतो.
1: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे, हे आपण सगळेच जण, एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
0: खरंच खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक, आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद. इकडे

हितगुज या मालिकेअंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया याविषयी डॉक्टर सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडं. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज काही स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयीच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत सुरुची डबीर यांच्याकडून. चला तर ऐकूया.

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही, पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तर खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुखदुःखांचा, यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे तर त्या काळातील समाज, संस्कृती, नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला

0: इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये दडपलाच गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे. साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याचे चटके सोसलेत हो. कोणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले. समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधी केलाच नाही. त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकू ना तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो. मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन, साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे. त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचा पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो. साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे. बाबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते. एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला. साधनाताईंना त्यांना रागवणी जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते, आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनात आली. साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवनमूल्याचा संदेश मिळतो, म्हणजे असं की आपण स्वतः पुरतो, मी माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं. रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर प्रेम, त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा अगदी प्रखर्षाने जाणवते. आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे. कारण नंतरच्या काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास, यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले. त्याला कारणही असे होते की पूर्वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत, त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या. पण आत्मभान आल्यावर, स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या. रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते केवळ, ते मार्गदर्शक, शिक्षक, गुरु होते. किती लहान होत्या ना रमाबाई जेव्हा त्यांचं लग्न झालं.
1: आटुष्य पानबाई आटुष्य, गोडतोडे घालून आपण नटुष्य. आटुष्य पानबाई आटुष्य, गोडतोडे घालून आपण नटुष्य.
0: अगदी चिमुरडी पोर, पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने. त्यांना शिक्षण दिलं, घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता तिने शिकू नये म्हणून. काय काय त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो. साधनाताईंबद्दल हे आपल्याला तेच दिसतं ना, पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हेही तर शिकायला हवं ना आपण. कसा विश्वास असावा, कसं समर्पण

असावं बरं? याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं. हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन नाही आहे, तर वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात. आपले जीवन फक्त स्वतःपुरते न राहता विश्वाचे व्हा. आणखीन एक आत्मचरित्र खूप महत्वाचं, सिंधुताई सपकाळ यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला. पण ह्या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा, आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते. इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं, मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये. हा विचार किती उदात्त आहे ना. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा राहत नाही बरं, तर हजारो अनाथ वंचित मुलांसाठी आशेचा दीप बनले आहेत.

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवनकथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत संवेदनशीलता सजग जबाबदारी मानत जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र, ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली, पतीने मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द स्वाभिमान वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करीन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक असो का बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागील आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात, इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे. मग त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही. आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो हे त्यांना कधी पटलं नाही आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आई तरी सुद्धा मशीन चालवत होती. लहानगी रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालपेष्टात गेलंय, पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही. तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. 10वी नंतर डीएड करून तिने शिक्षिकेची नोकरीही स्वीकारली होती बरं. आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा मागे वळून ती बघते ना, तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण ह्यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रजिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी

पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हालअपेष्टा सहन केल्या पण समाजासाठी काही केलं. मला ह्या आत्मचरित्रातून ही फार आवडतं. ह्या सगळ्याच स्त्रिया ज्या आहे ना, त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं. विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती त्या घरात या स्त्रीनं हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा झरा आटू न देता, हे खूप महत्वाचं आहे. स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे, आता मी नाही राहू शकत इथे. आणि आपला जरा नाही आटू द्यायचं हा प्रेमाचा, तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय. हे शिकावं आपण, हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

तिच्या शब्दातून या मालिके अंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळची 5:20 झाली आहे. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली

0: दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मीपूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता का? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह. या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही.
1: ह्या
0: अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर.
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल.
1: वा.
0: जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?

0: त्यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतो प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. जितेंद्र घोडके सराफ हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 5:30 वाजता हे युवावाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे, पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिल्सने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मॅल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्सवर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. विवियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी भारतीय बॉलर्सना धोधो धुवायला सुरुवात केली. ते 33 रन्सवर खेळत होते. खेळ भारताच्या हातातून निष्ठत चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट. मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला. बॉल खूप उंचावर होता, मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला. विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली. भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास मात्र गगनाला भिडला होता. रिचर्ड्स काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली. मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंगवर नाचवलं. एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं. वेस्ट इंडिज 140 रन्सवर ऑल आउट. भारत 43 धावांनी जिंकला. भारत विश्वविजेता झाला. भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला. तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता. या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. 25 जून 1983 ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती. आज 40 हून अधिक वर्ष झाली, तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भावुक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोतेहो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे. आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्यासोबत असणार आहे. तर रसिक हो, गोड आठवणींच्या या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ.
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलंय का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती कोप पडत चालली आहे म्हणून? बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली. या लोककलेमध्ये कित्येक गाण्यांचे प्रकार, कित्येक वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून DJ रिमिक्स गाणे लावतो. नकळत आपले पाय थिरकतातही, पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत. पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा, व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल. आपण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन कोण होते तुम्हाला माहिती आहे? बघा, मी त्यांचे कविता तुम्हाला ऐकवते, बघा तुम्हाला ओळखता येते का? ते म्हणतात, एकदा मी पणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात. हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पु ल देशपांडे. गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे. पण हे पाऊल पडताना आपल्या पाठीवरचा समृद्ध वारसा मागे सोडून देत नाहीये ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची, वारींची आणि अथांग लोककलेची भूमी म्हटलं जातं. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानगीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता, तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा, वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा गाजर करत समाज प्रबोधन केलं, जिथे डफ, संभळ, ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं. गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्यांशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारी गवळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ, हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक

0: परिचय करूया. ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही, तर ते आपल्या सणांमध्ये, श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने वाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण तुमची रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्या सोबत सांजवेळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक या विषयी सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्यासोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
3: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास. असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे. प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरचं बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळचं बघत नाही. लोकांची हे असते तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचं असं काही ध्यानीमनी नव्हतं, पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे, तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली. मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात, तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
2: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्या मागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा?
3: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्यात थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे 2 मित्र होते, एक नागपुरातले इतिहासातले जाणकार आणि तज्ञ म्हणून आपण त्यांना, श्रीपाद चितळे जे आता या जगात नाहीये, तर ते होते. आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हटलं होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे, तर ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं, मी एक फ्लायर बनवलं, ते सोशल मीडियात पोस्ट केलं, तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील? म्हटलं कमीत कमी 25 असायला हवेत आताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, मग आपण या या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो. त्यांनी त्याच आवेशाने मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे. आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे, भोसल्यांचा वाडा, तिथल्या अवतीभोवतीची मंदिरं आणि ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं, तर त्यांना मग मी म्हंटल की सर सॉरी काय की नाही जमलं एवढं लोकांना. तर ते म्हणाले अरे मला माहिती आहे, आवड आणि प्रत्यक्षात ते येऊन बघणं याच्यामध्ये फरक आहे.
2: बरोबर.
3: तर त्याच्यामुळे प्रयत्न कर, बघ कसा रिस्पॉन्स येतो. तर पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं, त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा एक मित्र आहे, त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं, तर त्याला एक

0: चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
1: अच्छा अच्छा, मग तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोर कसं करायचं, हे तुम्ही कसं ठरवता?
0: हे कसं आहे ना, स्वांत सुखाय आहे, म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशा सारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर, एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून, तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे, तर नाही तर तो आज इथे असता. तो आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग त्या मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा. विकेंडला वगैरे, मोस्टली संडे मॉर्निंग, तर सकाळी 7 ते 9 वगैरे, तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता. आणि मग त्यानंतर 50 लोक 100 लोक असे पण झाले. मग ज्या वेळेला G20 एक इथे होतं नागपूरला, तर त्याच्यात C20 जेव्हा झालं त्याच्यात युथ जे होते ते Y20 अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके.
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती, म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये ज्या एनजीओ काम करतात, मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस, आता अजून लोक तयार झाले. आता आम्ही दोघं खूप कमी करतो, पण आता बाकीची जी टीम
1: आहे,
0: मग तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात 4 साइडला 4 मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे स्थान आहेत जी बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना, तिकडे भोसले.
1: आपण 4 एरिया थोडक्यात डिस्कस करू.
0: हो चालेल ना. तर आता कसं आहे की नागपूरचे 4 म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे 5 विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो तो प्राईम एरिया, म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे, मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले. पण आजही 2 महाली भेटले तर त्यांची ती असतेच, तर ती महालचा विषय निघाला, विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे, म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा आहे, त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे, त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे. हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो. तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे, त्याच्यानंतर बावडी वगैरे म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा तिकडे पण आता मिळतात आहे. तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो, पण काही लोक असतात की ज्यांना ते आवडतं. तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हालाही कळतं, तर त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपलं, शिवकल्याणेश्वराचं मंदिर, ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे. हा, तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे, तर ते जुनं एक मंदिर आहे, तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे, तर तो पण भोसलेकालीने. अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ऍज पर इंटरेस्ट आणि ऍज पर वेळ त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. यस, डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो. तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आणि बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो, आणि जेव्हा आपण एखाद्या साईटला जातो एक्सप्लोअर करायला तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी, तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
0: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ की आपण एखाद्या हेरिटेज साईट वरती जातो, तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईट वरती पण आपल्याला गाईड असतोच,
1: आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
0: पण कसं असतं ना गुगल मध्ये, कसं असतं मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असते हे नाही.
1: तोच माझा प्रश्न आहे.
0: मी तेच सांगतो,
1: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं
0: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना, त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते. आणि मग ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास, तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना, प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो की तो खूप सांगतो, त्याचे इसवी सन पाठ असतात, तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो, तर त्याला तो अभिमान असतो, तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यातून आपण किती घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत,

0: काही पुस्तकं आहेत मुस्लिमांच्या इतिहासावरती पण अंधारे सरांचा वगैरे नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे, तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखीन मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात, अरे हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की कोणी त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना, आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते. आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणू आपण त्याला, हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार अशा सारख्या की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं आहे की देखो अपना देश, किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू. तर ते तसं आहे.
1: आता सगळं हे जे बदलतं चित्र आहे ते ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे.
0: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे, या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं, जपून ठेवायचं आहे. कारण मी राहणार नाही पण मी येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवून जात आहे, तर मी जो मला मिळालेला वारसा आहे तो मी समृद्ध करून कसा ठेवेल तो ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. पण हल्ली होतं काय ना की तोच मागे होत नाही. आणि कसं आहे की प्रयत्न प्रत्येक जण करता आपापल्या लेवलनी करता आणि असं, तर निदान आपण त्या स्थानांवरती गेलं निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, मग आपल्याच कडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो, यस. आणि माउथ पब्लिसिटी होते, मग त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे, पण त्याचं जतन, त्याला संवर्धन, म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. तो पण आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो. तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं, म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं, तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं, त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. ऍज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत, तर आपण एक नागरी कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून, तर ती जर का आपण ठेवली तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलंय तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे, या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील पण सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ती आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
1: अगदीच. आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण, हा काळच मुळात सगळा इंटरनेट, सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वॉकसाठी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो.
0: छान प्रश्न. आणि मी माझाच स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात, तर मी सहज विचार केला, हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात, तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिरं आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला, तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे, मग मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो, हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो, फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागतात. तर तशासारखं येते की होतात गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो, श्रावणामध्ये मी 4 सोमवार जे आहे तर त्यावेळेला मी 4 महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन त्याच्यावरती मी पोस्ट केलं, तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला, लोकांना ते कळलं, मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार. तर तसं मला वाटतं.
1: भविष्यात कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे.
0: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजून म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडा एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण बाहेरून येतात, तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे. याचा अट्टास माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपलं काशीबाई राजघाट जे आहे, म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान म्हणजे त्यांचं तिकडे सगळ्या अंत्यविधी होतात, तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही दीपोत्सव सुरू केला. सुंदर वास्तू आहे, आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही, ती अगदी

0: सेंटर प्लेस मध्ये आहे, म्हणजे आपलं मॉडेल मेन आहे ना डीमार्ट आता जिथं नवीन झालाय तर तिथेच जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्वने आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या वर्षी इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृती दिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात. तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का. तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिवसांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच नव्हतं.
1: बरोबर.
0: तर ते सुरुवात झाली, आम्ही सलग 3 वर्ष केलं, मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो. तर मग आता ते सुरू आहे, म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्स ही तसाच चांगला मिळतोय. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांनाही घेऊन गेलो होतो की चला घरचे थोडेशा की घाटावर कसं जायचं, तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार. पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. मग
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले,
0: चांगल्या अर्थाने दिवे लागले. आणि मी खरं सांगतो, त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात, वर्तमानपत्र वगैरे, या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला 5वं वर्ष येईल ती यावर्षी. ते तसा सुरू आहे.
1: ओके. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे?
0: वा, आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य? कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईट वरती जावं. आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं सांगतो खूप खराब आहे. म्हणजे मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे ते, तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे. पण हा तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं, निदान जावं बघावं. आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये आहे जे 300 वर्ष जुनं आहे. आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूरकर, तर मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो, त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय. तर मी त्यांना घेऊन गेलेलो, तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर काय करू शकलो तर लोक करतात. तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे, ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे सोनेगाव तलावाच्या जवळचं. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय, आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा असंच असेल, पण ते तसं नाही आहे. ते रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी 4 मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर. यस, ते बघायला पाहिजे. जाऊ शकतो ना आपण. आता अधिक होऊन गेला संकल्प वगैरे की एका तर मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षणमध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही. मी जाऊन जर का प्रयत्न केला जाऊ शकतो आपण. तर तो बदल होतो, आपल्याला आपल्या लेवलने केला तर त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगलवरती जरी गेलं आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साईट्स, तरी पण पानभर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही 4 गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तर गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे बघ शहरांमध्ये पुतळे आहेत, करेक्ट, बाजी प्रभू देशपांडे चौक कुठे आहे,
1: रामनगरला,
0: करेक्ट, बरोबर, झाशी राणी स्क्वेअर आहे, ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा चौक आहे स्टेशनच्या जवळ,
1: येस,
0: तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढींना दाखवलं आणि त्याच्यात दोन म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅट जीपीटीची मदत घ्या हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल. तर निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. तर आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगर चौक, तो दाखवा. तर ते होऊ शकतं, बदल आपल्याकडनं सहज शक्य आहे.
1: छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली, मी हेच म्हणतो की सगळ्यांनी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही. छोटीशी गोष्ट आहे, तिथून सुरुवात केली, फक्त सुरुवात होणी महत्वाची आहे. मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो, याच्यावर मला विश्वास आहे. वेळ लागतो, नक्कीच लागतो, पण बदल घडतोच.
1: क्या बात आहे, तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज याविषयी तू सांगितलंस, तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखती

0: व्यक्तीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचवू शकू किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
1: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच इथे इन्व्हाइट केल्याबद्दल.
0: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

लोकवाणी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि आम्ही सहक्षेपित करू.

0: यांनी सांगितलं. यातल्या 7042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहे. अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचं मान्य करत संबंधित वसतिगृहाचं तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक जागा हस्तांतरणाला महसूल विभागानं मंजुरी दिली आहे. नगर परिषद काटोलच्या मालकीची 12,400 चौरस मीटर जागा आणि न्यायालयाच्या ताब्यातील 2,900 चौरस मीटर जागेची अदलाबदल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे न्यायालयाच्या आधुनिक आणि प्रशस्त इमारतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद यांनी आज देशाच्या शिक्षण व्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करण्यासाठी नागपुरात पत्रपरिषद घेतली. नुकत्याच नीट परीक्षेबाबत घडलेल्या चुका आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झालेला विपरीत परिणाम तसंच विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या याविषयी त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. यावेळी नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील उपस्थित होते. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200+ जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक कार्यकर्ते तसंच वीज ग्राहक सहभागी झाले होते. स्मार्ट मीटर प्रणालीला विरोध दर्शवत आंदोलकांनी सरकारनं ही योजना तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी केली. सदर इथल्या मंगळवारी बाजारातून मोर्चाला सुरुवात झाली आणि विद्युत भवन इथं मोर्चा संपला. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विद्यमान डिजिटल मीटर बदलून जनतेवर अनावश्यक आर्थिक बोजा टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. भंडारा जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं 18 जुलै रोजी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम 138 अंतर्गत दाखल धनादेश अनादराच्या प्रकरणांवर विशेष भर दिला जाणार आहे. 10 लाख रुपयांपर्यंतच्या धनादेशाशी संबंधित प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घेऊन वाद समोपचारानं मिटवावेत असं आवाहन करण्यात आलंय. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात 20 जूनपासून मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ घराघरात जाऊन एन्युमरेशन फॉर्मचं वितरण करतील. मतदारांनी जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, पालकांची माहिती तसंच विवाहित असल्यास पती पत्नीचं नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक नमूद करून स्वाक्षरीसह फॉर्म जमा करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं नागपूर मिरज नागपूर विशेष आरक्षित रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. गाडी क्रमांक 01205 ही विशेष रेल्वे 23 आणि 24 जुलै रोजी नागपूरहून सकाळी 8:50 सुटणार असून दुसऱ्या दिवशी मिरज इथं पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01206 ही विशेष रेल्वे 25 आणि 26 जुलै रोजी मिरजहून दुपारी 12:55 सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला येईल. या गाडीला पंढरपूरसह वर्धा, अकोला, भुसावळ, मनमाड, अहमदनगर आणि दौंड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आलाय. विशेष गाडीत 18 डब्यांची व्यवस्था असून एकूण 4 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. आकाशवाणी नागपूरच्या कृषी आणि गृह विभागाच्या त्रैमासिक सल्लागार समितीची बैठक काल कार्यक्रम प्रमुख डॉक्टर विजयसिंह राजपूत

यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शासकीय योजनांची माहिती आकाशवाणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रम अधिकारी सचिन लाडोळे यांनी जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत कृषी आणि गृह विभागाच्या कार्यक्रमांचं नियोजन सादर केलं. हवामान विभागानं जारी केलेल्या सूचनेनुसार आगामी काही तासात गोंदिया, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांची शक्यता वर्तवली आहे. तसंच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान मागील 24 तासात नागपूर जिल्ह्यात झालेल्या पावसात सावनेर इथं सर्वाधिक 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून आज दुपारच्या सुमारास देखील खामगाव तालुक्यातील काळेगाव, कंचनपूर, बोरी, आडगावसह परिसरात जोरदार पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये एकूण 431.5 मिलीमीटर पाऊस पडला असून हंगामातील एकूण सरासरी पर्जन्यमान 255.3 मिलीमीटरवर पोहोचला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR एरो कंपनीला औपचारिकरित्या हस्तांतरित. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा हस्तांतरणाला राज्य शासनाची मंजुरी आणि स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध मोर्चा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ही गीतरचना होती शंकर रामाणी यांची, संगीतकार आणि गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर. संध्याकाळचे 7 वाजतायत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष

राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे, असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं, असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसापूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्युमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल, असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल, असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 पेक्षा जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या

हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव कंचनपूर बोरी अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

0: मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जून पर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकता 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील दैनिक बाजार भाव. सोयाबीन 5,700 ते 6,975 रुपये प्रति क्विंटल, तूर 6,850 ते 7,500 रुपये, गहू 2,380 ते 2,425 रुपये, ज्वारी 2,000 ते 2,505 रुपये, उडीद 4,005 रुपये, हरभरा 5,200 ते 5,550 रुपये आणि तीळ 10,950 ते 11,375 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील दैनिक बाजार भाव. मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शेळी पालन याविषयी वकिलाभिषेक बाबू, मुक्काम पोस्ट बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेळी पालन करणाऱ्या महिला वकिलाभिषेक बाबू, मुक्काम पोस्ट बिटरगाव, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की त्या शेळी पालन कशा प्रकारे करतात याविषयी. तर सुरुवातीला वकिलाभी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: ताई, मला सांगा की हा जो शेळी पालन व्यवसाय आहे हाच कसा काय निवडला तुम्ही?
3: याच्यामध्ये खूप फायदा असतो मॅडम.
2: अच्छा, कसा काय फायदा असतो?
3: म्हणजे कसं, हे शेळी खूपच यश आहे. म्हणजे आपल्याला फक्त शेतीमध्येच काम करून मजुरी करूनच पुरत नाही ना, हे शेळी पण शेळी पालन केलं तर चांगलं असतो.
2: बरोबर,
3: फायदा आहे याच्यामध्ये खूप.
2: किती शेळ्या आहेत तुमच्याकडे?
3: माझ्याकडं सुरुवातीला 2 शेळ्या आणल्या होत्या मॅडम.
2: 2 शेळ्या कुठून आणल्या तुम्ही?
3: उंबरखेडच्या बाजारातून.
2: अच्छा अच्छा. म्हणजे त्या शेळ्या कोणत्या जातीच्या होत्या का?
3: ते आपल्या गावरानी होत्या मॅडम, देशावरी.
2: देशावरची म्हणजे गावरानी होते शेळ्या?
3: गावरानी.
2: आणि मग त्या 2 आणल्या आणि आता किती आहेत म्हटलं?
3: आता त्यांच्या 10-12 झाले.
2: 10-12 झाल्या. मग ह्या शेळीचं व्यवस्थापन म्हणजे त्यांना चारायला न्या, त्यांच्या चाऱ्याची पाण्याची ही व्यवस्था कशी काय?
3: व्यवस्था म्हणजे कसं, आपल्याकडे शेती आहे 2-4 एकर काही. आपण शेतामध्ये गेलं तर त्यांना चारा आणायचा.
2: तुम्ही असं शेतात घेऊन नाही जात का त्यांना?
3: नाही ना, आपल्या घरासमोर एक शेळी खांड म्हणून असतो.
2: बर.
3: शेळी चारणार, त्यांच्याकडे आपण शेळी खांडामध्ये सोडून द्यायच्या शेळ्या, आणि आपण शेतामध्ये गेला तर आपण चारा काही आणायचा.
2: बर. शेळीचं खत पण खूप चांगलं आहे, म्हणजे जे लेंडी खत असते ते खूप चांगलं असते शेतासाठी. हे खत तुम्ही जमा करता का, विकता का?
3: नाही, विकत नाही मॅडम. आपल्या घरी शेती आहे ना, 2-4 एकर आपल्या शेतामध्ये नेऊन टाकायचं त्याला.
2: अच्छा, शेती पण आहे तुमच्याकडे? 3 एकर 4 एकर किती आहे?
3: 4 एकर.
2: 4 एकर शेती आहे. काय आहे शेतात?
3: शेतामध्ये पहिले हे होतं सोयाबीन आपलं, नंतर सोयाबीन काढल्यानंतर हरभरा टाकला.
2: अच्छा, म्हणजे तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे?
3: हो.
2: अच्छा, मग हे जे खत आहे, जे लेंडी खत निघतं, ते सगळं तुम्ही शेतामध्ये टाकता?
3: हो.
2: अच्छा, तुम्ही सांगितलं सुरुवातीला की 2 शेळ्यांपासून तुम्ही आता 10-12 किंवा 13-14 तुमच्याकडे ज्याही शेळ्या आहेत त्या तुम्ही केलेल्या आहेत. तुम्ही घेतल्या कशा काय, ते म्हणजे तुम्हाला अनुदानातून घेतल्या की गटातून घेतल्या, काय कसं सांगते
3: मॅडम? ते कसं झालं, आपलं आहे बचत गट. मग आमचे सर म्हणले काहीतरी करायला पाहिजे, म्हणले तुम्ही महिला व्यवसाय धंदा काहीतरी केला पाहिजे. मग आम्ही एक शोध लावला, काय करावा, आपण तर शेतकरी महिला. मग आपण आम्ही म्हणलं सर तुम्ही आम्हाला काहीतरी द्या म्हणलं अनुदान. ते म्हणले आहे आपल्याकडे शी आहे म्हणून, ते घेता का? म्हणले हो म्हणले, पण त्यांची परतफेड चांगली करावी लागते म्हणले. आम्ही म्हणलो करू सर आम्ही परतफेड, गरीब महिला आहेत आपल्या समूहामध्ये, चांगली परतफेड करतो सर म्हणलं. मग त्यानं ठीक आहे म्हणले, आम्हाला दिला. मग त्यानं 60,000 निधी सी आहे म्हणून. मग आम्ही 2 ते म्हणले 6 महिला घ्यावं लागतात. हो सर म्हणलं आम्ही. मग अनेक विचार केला, माय 6 महिलाला 1-1 शेळीमध्ये काय पुरणार आहे?
2: बरोबर.
3: मग आपण आम्ही विचार केला मीटिंग घेऊन 10 महिलाची की बाई आपण तिघीच घेऊया पहिल्या सुरूला. मग 3 महिलांना आम्ही 20,000 घेतले.
2: बर.
3: मग आम्ही बाजारी गेले उंबरखेडच्या 2

0: दोन शेळ्या आणल्या, अशा दोन गरीब महिला होत्या भोयाच्या. मग त्यांना मी सांगलं, बाई असं आपण करूया, दोन दोन शेळ्या आणूया गावरानी बघून. ते म्हणले आम्हाला कळत नाही. मी म्हणलं चला मी पण येते तुमच्यासोबत. मग गेल्या आम्ही, गावरानी शेळ्या आणल्या, ते आपल्याला कळतेत मॅडम, म्हणजे लहानपणापासून बघत गेलो शेळ्या.
1: अच्छा.
0: तर आणल्या दोन दोन शेळ्या. मग त्यांचे
1: म्हणजे आता जास्त झालं, किती वर्ष झाले तुम्हाला हा शेळीपालन व्यवसाय करता?
0: मला झाले समजा 2.5 वर्ष.
1: 2.5 वर्ष झाले. तुम्ही गटाचा उल्लेख केला, काय गटाचं नाव तुमच्या?
0: जय संतोषीमा.
1: जय संतोषीमा. म्हणजे या गटातूनच तुम्ही मग ते लोन घेतलं आणि शेळी व्यवसाय सुरू केला.
0: सुरू केला.
1: इतर महिलांची काय प्रगती म्हणते, त्यांच्या पण तेवढ्याच झालं का?
0: हो ना, त्यांच्या पण तशाच.
1: त्यांच्या पण 12-13 अशा जास्त झाल्या
0: आहेत
1: 2.5 वर्षापासून. मग जे इतर महिला आहे, तुम्ही तिघीच जणींना घेतलं म्हणता, मग इतर महिला काय करतात?
0: त्यांना बी दिलं ना डबल. मग
1: अच्छा, त्यांना लोन दिलं.
0: हो डबल.
1: त्या काय करतात?
0: ते आता त्यांच्या कोणी कोंबड्याचं करतात,
1: बर,
0: कोणी शिलाई मशीन घेतली, कोणी असं त्यांच्या त्यांच्या हिशोबाने जसं त्यांची आवड.
1: बस. शेळी पालनासाठी मला वाटतं की आता तुम्ही खंडात टाकून दिली एकदा ती, की ती संध्याकाळीच येणार, मग सकाळी तुम्हाला थोडस त्या शेळीकडे बघावं लागतं, संध्याकाळी बघावं लागतं. पण दिवसभरात काय करता?
0: दिवसभरामध्ये कधी असे घरचे काम, कधी शेतात जायचं, शेतीचे काम करायचे, मग त्यांना चारा आणायचा जरासा. ते खांडामध्ये म्हणजे त्यांचं तेवढं पोट भरत नाही, मग ते शेळी तेवढं दुरुस्त चांगली राहत नाही.
1: बरोबर. बरोबर. शेळी ही कशी खादड प्राणी आहे, तिला सतत खायला पाहिजे.
0: मग आपल्या शेतामध्ये कुटार निघते, ते कुटार चण्याचं ठेवायचं, तुरीचं ठेवायचं, त्यांचे पिल्ले पण खातात ना ते.
1: बरोबर. मग या शेळ्यांचं आता तुमच्याकडे 10-12 ज्या शेळ्या आहेत, त्यांचं दूध निघत असेल, मग याचं काय करता की शेळ्यांच्या पिल्लांनाच पिऊ देता?
0: नाही, पिल्लांनाच पिऊ देते. म्हणजे पिल्ले ते खूप चांगलं असतात ना. मग
1: अच्छा, म्हणजे ते थोडेसे शक्तिवान आणि मोठे होतात, विकायला बरे राहतात.
0: विकायला बरे राहतात.
1: 2.5 वर्षापासून तुम्हाला नफा काय म्हणतो, त्यात 2 होत्या, मग आता तुमच्या इतक्या झाल्या आहेत, विकावं तर लागलं.
0: विकावं लागते ना मॅम.
1: मग हे कसं आणि कुठे विकलं तुम्ही, कसा नफा?
0: शेजारच्या सोबतीने म्हणल्या, तुमच्या शेळ्या खूपच छान आहे म्हणल्या, तुमचे पिल्ले खूपच चांगले दिसतात म्हणल्या. मग पाटी त्या अशाच जवळच्या महिलाला दिल्या आणि बोकड बाजारात नेऊन विकले.
1: अच्छा, बोकुड काय म्हणजे इतरांपेक्षा? आता तुम्ही म्हणता की तुमचे सगळे बोकुड झाले, शेळी झाली, अशी धष्टपुष्ट आहे आणि चांगली आहे, तर इतरांच्या तुलनेमध्ये तुमच्या त्या वस्तूला किंवा मालाला किंवा शेळीला म्हणता येईल चांगली किंमत मिळत असेल, नाही का? अच्छा, म्हणजे काय वाटतं तुम्हाला की तुम्ही जेवढी गुंतवणूक केलेली आहे, आता तुम्ही 2 शेळ्या घेताना तुम्ही 20,000 रुपये घेतले होते सुरुवातीला, आता त्यापेक्षा जास्त तुम्हाला नफा झालाय की तेवढाच आहे, काय सांगता येईल?
0: नाही, नफा खूप झाला मॅम.
1: अच्छा,
0: नफा होऊन बी तेवढ्या शिल्लक बी शेळ्या, म्हणजे बोकुड विकायला भेटले नफा ते झाला, आणि शेळ्या शिल्लक राहिल्या, पाटरू काही विकायला भेटले, सोबती न्यायला द्यायला भेटली.
1: अच्छा अच्छा. म्हणजे असं वाटतंय तुम्हाला की चला आपण काहीतरी करतोय. बरं, तुम्ही स्वतः जाता का ते बोकुड विकायला?
0: नाही, मालक जातात.
1: अच्छा, मालक जातात. मग त्यांचा सहभाग काय म्हणतो तुम्हाला, ते काय म्हणतात की आता तुम्ही हा व्यवसाय करत आहात, 2 शेळ्यापासून इतके केलंय, तर त्यांचं प्रोत्साहन काय म्हणते?
0: त्यांना चांगलं वाटायला ना मॅम, म्हणजे त्याच्यामध्ये फायदा भेटायला ना ते.
1: त्यांना दिसत आहे
0: आवड झाली त्यांना बी.
1: अच्छा, त्यांनाही आवड झाली की आता आपली बायको काहीतरी करते आहे, इतक्यापासून इतकं केलंय तिने, घरात हातभार लावते, छान वाटतंय त्यांना. तुम्हाला काय वाटतं की आणखी यामध्ये आणखी काय केलं पाहिजे?
0: मला तर वाटते आणखीन, माझी तर इच्छा आहे की मी काय माझे बोकुड महाग विकले तरी बाजारात जायचं. छोटे छोटे पिल्ले राहतात मॅम, 4,000 आणायचं, 4,000
1: बर.
0: 4,000 आणलं ना मॅम, त्यांना आपण 6 महिने जर ठेवलो तर ते 10 महिन्याला 10,000 बोकुड जातो.
1: अच्छा, म्हणजे 4 पासून आपण 6,000 आणखी कमवू शकतो. किती महिन्यामध्ये? 4-5 महिन्यात?
0: हो, 6 महिने.
1: 6 महिन्यामध्ये म्हणजे चांगला नफा आहे. इतर महिलांनी पण तुमच्याकडे
0: 4-5 हजाराचं पोकड आणलं की 10,000 जातेच.
1: म्हणजे त्याला आणखी आपण खाऊ पिऊ घातला, धष्टपुष्ट केला. पण तुम्ही जेवढी गुंतवणूक करत आहात, तुम्ही खांडाला पण पैसे देत असणार, तुमच्या 10-12 ज्या बकऱ्या, प्रत्येक एक बकरीला किती द्यावं लागते?
0: 200 रुपये महिना.
1: 200 रुपये म्हणजे तुमचे समजा जात असेल 2200-2300 रुपये जे काही जात असेल, त्याच्यापेक्षा वर्षाची असतात.
0: गेलं मॅम तरी 3 पिल्ल्याचे आपल्याला पैसे उरतात ते.
1: अच्छा अच्छा. पण हे जे खांडात टाकता तुम्ही, त्यांचं व्यवस्थापन होतं का चांगलं?
0: हो,
1: ते नेतात
0: व्यवस्थित. स्पेशल चारा आणतो त्यांना, मस्त आपलं असे कुटार शेतात मधला निघलेला काही मकाची कणिक, आपल्या आपण दाळी करतो तुरीच्या चण्याच्या भरडून,
1: ती
0: आपण दाळ विकतची नाही आणायची, आपल्या शेतामधल्या तुरी चणे भिजवायचे, त्यांची दाळ करून आणायची, ती आपण कणिक घरी चाळायची, पाकडायची, ती कणिक शेळ्यासाठी ठेवायची.
1: अच्छा, म्हणजे ती पण देता तुम्ही?
0: त्यांना पौष्टिक आहार असते ते.
1: अच्छा, हे सगळं तुम्हाला आधीपासूनच माहित होतं की तुमच्या वडिलांकडे होतं का काही?
0: नाही नाही मॅम, माझ्या सासूकडे होत्या, माझं लग्न झालं तेव्हा.

0: अच्छा,
1: मग त्यांचं बघत बघत मी बी केली, माझ्या सासूकडे होत्या.
0: अच्छा, सासूकडे होत्या, मग त्यांचं पाहिलं तुम्ही. आणि दूध घरी नाही घेत का तुम्ही शेळ्यांचं? बिलकुलच
1: घेते, मला तर खूप चहा आवडते शेळीच्या दुधाची.
0: अच्छा, पण त्याचा वास येतो म्हणते.
1: नाही नाही, ते चांगलं शिजू द्यावं लागते त्यांना.
0: अच्छा.
1: हा, त्यांना चांगलं शिजू द्यायचं त्या दुधाला, चांगलं तपवायचं, वास येत नाही काय नाही, आणि ते नाही का शरीराला चांगलं असते.
0: कारण की शेळी जी
1: वनस्पती खाते ना,
0: खूप साऱ्या वनस्पती खाते, ती 32-33 प्रकारचा झाडपाला खाते, त्यामुळे शेळीचं जे दूध आहे ते खूप औषधी गुणधर्म असतं. आणि शेळीला आपण गरिबांची गाय म्हणतो, तर त्याच्यामुळे ती तर एनी टाइम म्हणजे एटीएमच आहे ती, आपण कधी पण तिला विकून पैसे मिळू शकतो.
1: कधी पण आपल्याला जेव्हा गरज पडली, अडचण आली, काही एक बोकड विकलं की आपली अडचण दूर.
0: बरोबर, नक्कीच ते एटीएमच आहे म्हणायचं आपल्याकडलंच. बरोबर, पुढे काय करायचं म्हणताय तुम्ही या शेळी व्यवसाय?
1: आता मस्त आपलं काय करायचं, 30x30 शेड बनवायचं, मस्त कोठा म्हणतात तसं मराठी भाषेत, असं अडाणी लोक कोठा म्हणतात, आपण शेड म्हणतो आता, तसं शेड बनवायचं. आणि अनेक लहान लहान पिल्ले बघून, आताच नाही आणायचे मॅम, जानेवारी मध्ये आणायचे ते बोकूड पिल्ले, लागलेल्या पाटरू म्हणजे बोकूड पिल्ले. आणि मग ते असं बरसाती म्हणजे कसं बिमार पडतात ना, ते जानेवारी मध्ये आणलं की नाही त्यांचा खूपच लाभ भेटतो. तेव्हा आणायचे शेड मोठा बनवायचा आणि त्यांचं तसं करायचं.
0: अच्छा, म्हणजे मग चांगलं व्यवस्थापन झालं की आपल्याला चांगला नफा पण मिळतो त्यामध्ये.
1: खूप नफा मिळतो त्यांना.
0: पण आता तुमच्याकडे इतके दिवस झाले, इतके शेळ्या आहेत, मग त्यांना आजार येत असतील, रोग येत असतील, याचं व्यवस्थापन कसं करता?
1: त्याचे राहते ना मॅडम लसीकरण.
0: अच्छा, तुम्ही कधी ते लावून घेतले?
1: आपल्या घरासमोरच नाही का सरकारी दवाखाना म्हणून आहे.
0: बर,
1: ढोर डॉक्टर, त्यांच्याकडे न्यायचं आणि त्यांना देऊन आणायचं.
0: अच्छा अच्छा, तुम्हाला कळते का की आता एखादी शेळी आहे ती जरा थकली आहे, भागली आहे, तिला काही वाटते, तिला पाहून कळते का तुम्हाला?
1: पाहून कळते मॅम, म्हणजे तिच्या दातावरून ओळखू येते, तिचे दात काळे पडते, घासल्या जाते, त्याच्या शिंगाला खुरोडा येते, असा थकलेली शेळी.
0: अच्छा, त्याच्यामुळे तुम्हाला कळते की अरे हिला काहीतरी आजार झालेला आहे. कधी कधी तुम्ही लसीकरण केलंय?
1: लसीकरण म्हणजे त्याला जास्त करून पावसाळ्याचं तेच येते.
0: ते
1: नवीन चारा खाते, त्यांचं तोंड येते, ते आजारी होतो. त्यांचं तोंड आलं की आपण घर आधी घरीच इलाज करून बघतो त्याचं, म्हणजे गोड तेल आणि हळद ती लावतात.
0: ते लावायचं त्यांना आणि खायला नाही द्यायचं का? मग
1: खायला द्यायचं ना, मग ते डॉक्टरकडे जर तिला ताप जर असली तर देऊन आणायचं, इंजेक्शन देऊन आणायचं, ते गोळ्या देते डॉक्टर, ते गोळ्या खाऊ घालायच्या पिठामध्ये.
0: अच्छा, म्हणजे मग ती बरी होऊन जाते. तुम्हाला आता इतक्या दिवसात कळून आलंय की कधी काय होऊन राहिलं ते. नक्कीच, पुढे तुमचा विचार आहे की आणखी वाढवायचं आहे.
1: त्याच्यामध्ये खूपच वेश आहे.
0: अच्छा, म्हणजे यश इतकं आहे त्यामध्ये. आणखी कशा कशाची आवड येते तुम्हाला?
1: आता शेतीची ना आपल्या शेळ्याची.
0: अच्छा,
1: शेतीची बी खूप आवड आहे पहिल्यापासूनच.
0: अच्छा, म्हणजे
1: थोडीफार शेती आहे, पण स्वतः कामाला जायचं, आपण चार बाया संग जायचं, मग ते बायाला आपल्या शेतात न्यायचं, एका दिवस चार दिवस काम करत बसायचं ना, एका दिवसात करून घ्यायचं, असं करतो मॅडम.
0: अच्छा, नक्कीच नक्कीच, खूप छान. तुमचं हे सगळं ऐकून म्हणजे इतकं यश सांगितलंय तुम्ही या शेळी पालनामध्ये, नक्कीच आमच्या ज्या भगिनी आहेत ऐकणाऱ्या, ते तुमचं ऐकून नक्कीच या व्यवसायामध्ये हात घालतील, करतील त्या नक्कीच. तर ताई, मला शेवटी जाता जाता सांगा की इतर महिलांनी यातून काय शिकायला पाहिजे किंवा काय सांगाल तुम्ही?
1: सांगल म्हणजे असंच, एक शेळी बी जरी घेतली गरीब महिलानं, एक शेळी पासून बी 10 शेळ्या तयार होऊ शकतो मॅम.
0: बरोबर, जर का आपण व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत असू तर नक्कीच.
1: आता माझं नाव वकिला बी, राहणार बिटरगाव. मला जाता जाता एक कविता सादर करायची आहे आणि माझ्या ताईंसाठी. शेताला

0: खूप छान, छान आवाज आहे तुमचा आणि खूप छान म्हटलंय तुम्ही, धन्यवाद. तर ताई, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळेपणे बातचीत केली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण शेळीपालन याविषयी वकिलाभिषेक बाबू, मुक्काम पोस्ट बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
5: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी। शेतकरी बंधू भगिनींनो, शेतीच्या विकासात बियाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे। सद्यस्थितीत विविध कंपन्यांच्या बियाणे विक्रीच्या जाहिराती देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात। अशा जाहिरातींना बळी जाऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते। अशा परिस्थितीत योग्य बियाण्यांची निवड करणे हे जास्त महत्त्वाचे आहे, कारण पिकाचे उत्पन्न मुख्यतः बियाण्याच्या दर्जेवर आणि त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असते। पेरणीच्या मानसिक दबावाखाली तो बाजारात फसविला सुद्धा जाऊ शकतो। शेतकरी हा व्यापाऱ्यांचा बळी ठरू नये म्हणून शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करताना सावधानता बाळगली पाहिजे। आपल्या वातावरणात आणि जमिनीमध्ये कोणते पीक चांगले येऊ शकते याचा विचार करूनच बियाणे खरेदी करावे। शक्यतो ज्या वाणाची शिफारस आपल्या भागासाठी केलेली असेल तसाच तो किडींसाठी अथवा रोगांसाठी प्रतिकारक्षम किंवा सहनशील असेल अशाच वाणाची निवड करावी। ओलीत किंवा सिंचनाची व्यवस्था असल्यास त्या योग्य वाणाची निवड करावी। कोरडवाहू जमिनीसाठी जे वाण शिफारस केले आहेत अशाच वाणांची निवड करावी। त्याचबरोबर संबंधित पीक पद्धती तज्ज्ञांकडून समजावून घ्यावी। आपल्या परिसरातील कृषी विभागातील कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ यांच्यासोबत चर्चा करून नवीन तसेच सुधारित संकरित वाणाची माहिती घ्यावी। उत्तम प्रतीचे खात्रीशीर आणि नोंदणीकृत बियाणे विक्रेत्यांच्या दुकानातूनच खरेदी करावे। पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची माहिती करून घ्यावी। शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाचे संशोधन केंद्राकडे बियाणे उपलब्ध असेल तर तेथूनच ते खरेदी करावे। बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करू नये, तसेच कंपन्यांच्या जाहिराती वाचूनही बियाण्याची खरेदी करू नये। बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या बॅगवरील खून चिठ्ठी अगोदर तपासून घ्यावी, त्यावरील माहितीची खात्री केल्यानंतरच बियाणे खरेदी करावे। यामध्ये प्रामुख्याने पिकाचे नाव, जाती आणि प्रकार, बीज परीक्षणाची तारीख, बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाण्याची चाचणीची तारीख, बियाण्याचा वर्ग इत्यादी काळजीपूर्वक वाचावे। प्रमाणित बियाण्याच्या खून चिठ्ठीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी। याशिवाय बियाण्यास कीड किंवा रोगप्रतिबंधक कीटकनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत। बियाणे खरेदीपूर्वी कोणत्या प्रकारचे बियाणे घ्यावे हे माहीत असणे आवश्यक आहे। बियाण्याचे प्रामुख्याने मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रत बियाणे असे 4 प्रकार पडतात।

जे शेतकरी बीज उत्पादन करीत असतील अशा शेतकऱ्यांनी ठराविक प्रकारचे बियाणे वापरणे गरजेचे आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत.

0: मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडला. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे. कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बरेच ठिकाणी, तर विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तर कोकणामध्ये किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपण आज प्राप्त झाला होता भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसान वाणी.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार। आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 971 जण जखमी। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे। यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे। कोकणातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे। 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं। याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलंय। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण आजही कायम राहिली। ब्रेंट क्रूडचे दर 9% घसरून प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर्स आणि 6 सेंट्सवर व्यवहार करत होते। तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दरही 8% जास्त घसरणीसह प्रति बॅरल 69 अमेरिकन डॉलर्स आणि 74 सेंट्सवर व्यवहार करत होते। अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी सांगितलं। न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात CCTV फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी केली आहे। आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे। आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं। आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। आणीबाणीबाबत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण त्यांनी करून दिली।
1: जब आपातकाल को 1 वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है। झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, एक बरस बीत गया।
2: सीख चौ में सिमटा जग किंतु विकल प्राण बेहद, धरती से

0: भक्ति गीत गया एक बरस गया एक बरस।
1: 1975 मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो। आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली। विविध वस्तूंचं आकारमान आणि वैशिष्ट्यांनुसार मालगाडीच्या वाघिणींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे। मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

वाहिनींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे. मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. काल मध्यरात्रीनंतर 7.2 रिक्टर तीव्रतेचे धक्के तिथे जाणवले. गेल्या 100 वर्षात एवढ्या तीव्रतेचा भूकंप या परिसरात झालेला नाही. धक्क्यांचा प्रभाव सुमारे 1700 किलोमीटर दूरपर्यंत ब्राझीलमध्ये ॲमेझॉनपर्यंत जाणवल्यानं घाबरून रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या. देशात आणीबाणी घोषित केली असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज बंद ठेवलं आहे. जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं व्यावसायिक LPG पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले असून पश्चिम आशियातल्या संकटापूर्वीच्या स्तरावरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक LPG ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकट सुरू झाल्यानंतर थांबवण्यात आलेल्या बल्क LPG पुरवठ्यावरचे निर्बंधही कमी करून त्याचा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या 50% आणला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO तयार केलेल्या नेत्रा या स्वदेशी बनावटीच्या हवाई हल्ला इशारा आणि नियंत्रण यंत्रणेला अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे. बंगळुरू इथं आज झालेल्या एका समारंभात भारतीय वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना ही मंजुरी सुपूर्द करण्यात आली. नेत्रासारखं स्वदेशी तंत्रज्ञान ऑपरेशन सिंदूर आणि बालाकोट हल्ल्याच्या वेळी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाल्याचं यावेळी वायुदल उपप्रमुखांनी सांगितलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या IRGCने अधिकृतरित्या नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. इतर मार्गांनी प्रवास केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशी सूचना इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेशी झालेल्या करारानुसार इराणी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश आहे. यापुढच्या काळात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज प्रवासाचं व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमाननं संयुक्त कृती दल स्थापन करण्याचं ठरवलं आहे. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या 11,000 खलाशांच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा परवान्यांसहित हमी योजना तयार केली असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या 8 असताना दिलारा अख्तर 4 धावांवर बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 16 षटकांमध्ये 3 बाद 106 धावा झाल्या होत्या. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या 10 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि झारखंडमधल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची